भगत भले जन नानक जी जो पाव है मेरे हर भगवंता। तू आदि पुरख अपरंपर करता जी, तुझ जीवड़ वरना कोई। तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू निचल करता सोई। तुद आपे पावे सोई वरतै जी, तू आपे करहै सोई। तुद आपे सरै